त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान, हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या, यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकईला भरत असे चार पुत्र झाले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमा राहिल्या नाहीत. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता. श्री रामादिक भावंड रांगू लागली. तरीही अयोध्येतील स्त्रिया श्री रामजन्माचं आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहरी काग श्री सूर्य थांबला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडे लोचने, कौसल्या राणी हळू उघडे लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. राजगृही येई नवी सौख्य पर्वणी, पौन्हावून हंबरल्या धेनु अंगणी. दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या, पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या. उच्च रवे वायु त्यास हसून बोलला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. वार्ता ही सुखद जदी पोचली जनी, वार्ता ही सुखद जधी पोचली जनी, गेहातून राजपथी धावले कुणी. युवतींचा संघ एक गात चालला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. पुष्पांजली फेकी कुणी, पुष्पांजली फेकी कुणी, कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. वीणारव नुपुरात पार लोपले, वीणारव नुपुरात पार लोपले, कर्ण्यांचे कंठ त्यात अधिक तापले. बावरल्या आम्रश्री मूक कोकिला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती, दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती, गगनातून आज नवे रंग पोहती. मोत्यांचा चूर नभी भरून राहिला, राम जन्म लाग सखी राम जन्मला. बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग ताल यात मग्न मेदिनी. डोलतसे तीही जरा शेष डोलला, राम जन्म लाग सखी राम जन्मला.